0: वायरल है तभी व्हाट्सएप पे
1: व्हाट्सएप पे
2: तभी व्हाट्सएप पे वायरल ऑन शो व्हाट्सएप